करिशी तंग टोंगेला भ्रम तुझा खुंटीवरी तुझ्याच संग नीट बघू बायो उभ्या बायो संग